0: Here, here, here, here, here, here, here. Oh! Hee, hee, ho! Hee, hee, ho! Oh! Ma, ma, ma. Oh! Ma, ma, ma. Oh! Hey! Oh! Hey, hey, hey, hey! Oh! Hey, hey!
1: भोजा भा भोजा डाली के लाया तो लाई थी
0: हे हे
1: हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे
2: उठी में सतवर जो इन माल पठियां था कई
1: असाजे वड़ील पी चारींदा जड़ी रीते अस चारी हूं ना हलों था ना अड़ी रीते असा चारींदा हुआ असा जा बापा चारींदा हुआ तो असो पीढ़ी थी हुई इनमें ये परम पार्थी माल जो हलो अचे।